0: भक्ते नमस्तंग अभी
1: नमस्तंग बाहे नमस्तंग अटाहे
0: नमस्तंग अनिले नमस्तंग अनादे
1: नमस्तंग शेते नमस्तंग गादे
0: नमस्तंग अगंजे नमस्तंग अपंजे
1: नमस्तंग उदारे नमस्तंग पारे
0: नमस्तंग सुएका नमस्तंग अनेक
1: नमस्तंग पूते नमस्तंग चूपे
0: नमस्तंग निर्कर्मे नमस्तंग निर्परमे
1: नमस्तंग निर्देशे नमस्तंग निर्वेशे
0: नमस्तंग निर्नामे नमस्तंग निर्कामे
1: नमस्तंग निर्ताते नमस्तंग निर्काते
0: नमस्तंग निर्दूते नमस्तंग अभूते
1: नमस्तंग लोके नमस्तंग सोके
0: नमस्तंग निर्तापे नमस्तंग अथापे
1: नमस्तंग धर्माने नमस्तंग निदाने
0: नमस्तंग अगाहे नमस्तंग अबाहे
1: नमस्तंग दर्वर्गे नमस्तंग सर्गे
0: नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजोगे
1: नमस्तंग रंगे नमस्तंग अपंगे
0: नमस्तंग अगमे नमस्तस्तरम
1: नमस्तंग निरासरे नमस्तंग निरासरे
0: नमस्तंग अजाते नमस्तंग अपाते
1: नमस्तंग मज्मे नमस्तस्तज्मे
0: अधिसंग अधिसे नमस्तंग अपेसे
1: नमस्तंग निर्दामे नमस्तंग निर्वामे
0: नमो सर्वकाले नमो सर्वद्याले
1: नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे
0: नमो सर्वखापे नमो सर्वथापे
1: नमो सर्वकाले नमो सर्वपाले
0: नमस्तस्तु देवाय नमस्तंग अपेवाय
2: नमस्तंग जन्मे नमस्तंग सुवनमे
0: नमो सर्वगौने नमो सर्वपौने
1: नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे
0: नमो कालकाले नमस्तस्दयाले
2: नमस्तंग वर्णे नमस्तंग मरणे
0: नमस्तंग जरारंग नमस्तंग कीर्तारंग
1: नमो सर्वतन्दे नमोस्तबन्दे
0: नमस्तंग निर्साके नमस्तंग निर्वाके
1: नमस्तंग रहिमे नमस्तंग गरिमे
0: नमस्तंग अनन्ते नमस्तंग महन्ते
1: नमस्तस्तरागे नमस्तंग सागे
0: नमो सर्वसौखं नमो सर्वपोखं
1: नमो